0: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕಃ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ.
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ದ್ವಿದಿವಸೀಯ ಯಾತ್ರಾಯಾಂ ಗೋಥೆನ್ಬರ್ಗ್ ನಗರಂ ಸಂಪ್ರಾಪ್ತವಾನ್. ಸಹ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಉಲ್ಫ್ ಕ್ರಿಸ್ಟರ್ಸನ್ ಇತ್ಯನೇನ ಸಹ ವ್ಯಾಪಾರ ಹರಿತ ಪರಿವರ್ತನ ಎಐ ತಥಾ ರಕ್ಷಾ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಕಾರಸ್ಯ ಸಮೀಕ್ಷಾಯೈ ವಾರ್ತಾಲಾಪಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಭಾರತ ನೀದರ್ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ ದೇಶೌ ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ಸಂಬಂಧಾನ್ ಸಾಮರಿಕ ಸಹಭಾಗಿತ್ವೇನ ವರ್ಧಿತವಂತೌ. ಪ್ರಮುಖೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಯೋಗಂ ಸುದೃಢಂ ಕರ್ತುಂ ಸಪ್ತದಶ ಸಂಧಿಪತ್ರೇಷು ಹಸ್ತಾಕ್ಷರಿತವಂತೌ. ಹೋರ್ಮುಜ್ ಜಲಸಂಧೌ ವಾಣಿಜ್ಯಿಕ ನೌಕಾಯಾನಸ್ಯೋಪರಿ ಆಕ್ರಮಣಾನಿ ಅಸ್ವೀಕಾರ್ಯಾನೀತಿ ಭಾರತೇನ ನಿಂದಿತಂ. ಕಾಂಗೋ ಯುಗಾಂಡಾ ದೇಶಯೋಃ ಇಬೋಲಾ ಪ್ರಕೋಪಃ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಂತಾಯಾಃ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಾಪತ್ಕಾಲೇತಿ ವಿಶ್ವ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಂಘಟನೇನ ಘೋಷಿತಂ. ಅಪಿ ಚ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಭಾರತಸ್ಯ ಶ್ರೇಯಾಂಸಿ ವಾಲ್ಲಿಸೆಟ್ಟಿ ಇತ್ಯೇಷಾ ಬಾವೋಜಿ ಚೈನಾ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಮಹಿಳಾ ಏಕಲ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ರಜತ ಪದಕಂ ವಿಜಿತವತಿ.
0: ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಗೋಥೆನ್ಬರ್ಗ್ ನಗರಂ ಸಂಪ್ರಾಪ್ತವಾನ್. ನೆದರ್ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ಸ್ವೀಯಾಂ ಯಾತ್ರಾಂ ಸಮಾಪ್ಯ ಅಸೌ ಅದ್ಯ ಸಾಯಂಕಾಲೆ ಸ್ವಸ್ಯ ಪಂಚದೇಶಾನಾಂ ಯಾತ್ರಾಯಾಃ ತೃತೀಯ ಚರಣೆ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಂ ಸಂಪ್ರಾಪ್ತವಾನ್. ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ಸ್ವೀಯಾಯಾಂ ದ್ವಿದಿವಸೀಯ ಯಾತ್ರಾಯಾಂ ಶ್ರೀ ಮೋದಿ ಅದ್ಯ ಸ್ವೀಡಿಷ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣ ಉಲ್ಫ್ ಕ್ರಿಸ್ಟರ್ಸನೇನ ಸಹ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವಾರ್ತಾಂ ಕರಿಷ್ಯತಿ ತಥಾ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧಾನಾಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಪಕ್ಷಾನಾಂ ಸಮೀಕ್ಷಾಪಿ ವಿಧಾಷ್ಯತಿ. ಉಭಯೋಃ ಪಕ್ಷಯೋಃ ವ್ಯಾಪಾರಃ ಹರಿತ ಪರಿವರ್ತನಂ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿಮತ್ತಾ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ಸ್ ಸುದೃಢ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾಃ ರಕ್ಷಾ ಅಂತರಿಕ್ಷಂ ಜಲವಾಯು ಪರಿವರ್ತನಂ ಜನಸಂಬಂಧಾಶ್ಚ ಇತ್ಯಾದಿಷು ಸಹಯೋಗಸ್ಯ ನೂತನಾನ್ ಮಾರ್ಗಾನ್ ಅನ್ವೇಷ್ಟುಂ ಅಪೇಕ್ಷಾಸ್ತಿ. ಉಭೌ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣೌ ಉರ್ಸುಲಾ ಫಾನ್ ಡೆರ್ ಲೇಯನ್ ಇತ್ಯನಯಾ ಯುರೋಪೀಯ ಆಯೋಗಸ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷಯಾ ಸಹ ಮಿಲಿತ್ವಾ ಯುರೋಪೀಯ ಉದ್ಯೋಗ ಗೋಲ್ಮೇಜ ಸಮ್ಮೇಳನಂ ಅಪಿ ಸಂಬೋಧಯಿಷ್ಯತಃ ಯತ್ ಪ್ರಮುಖಂ ಅಖಿಲ ಯುರೋಪೀಯ ವ್ಯಾಪಾರ ಮಂಚಮಸ್ತಿ. ಸ್ವಸ್ಯ ದ್ವಿದಿವಸೀಯಾಯಾಃ ನೆದರ್ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ಯಾತ್ರಾಯಾಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀಮೋದಿ ಸ್ವಸ್ಯ ಡಚ್ ಸಮಕಕ್ಷೀಯೇಣ ಸಹ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವಾರ್ತಾಂ ಕೃತವಾನ್. ಉಭೌ ದೇಶೌ ರಕ್ಷಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಖನಿಜ ತಥಾ ಅನ್ಯೇಷು ಪ್ರಮುಖ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಯೋಗಂ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ಸಪ್ತದಶ ಸಂಧಿಪತ್ರಾಣಿ ಹಸ್ತಾಕ್ಷರಿತವಂತೌ. ಉಭೌ ನೇತಾರೌ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ದೇಶಸ್ಯ ಸ್ಥಿತೇಃ ತಥಾ ವೈಶ್ವಿಕ ಊರ್ಜಾ ಆಪೂರ್ತಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಯ ಉಪರಿ ತಸ್ಯ ಪ್ರಭಾವಸ್ಯ ವಿಷಯೆ ಗಭೀರಾಂ ಚಿಂತಾಂ ಪ್ರಕಟಿತವಂತೌ. ಸಾಮಾಜಿಕಾಂತರ್ಜಾಲೀಯ ಪಟಲೆ ಲಿಖಿತೆ ಸಂದೇಶ ಶ್ರೀಮೋದಿ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ನೆದರ್ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ ದೇಶಸ್ಯ ತಸ್ಯ ಯಾತ್ರಾ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧಾನ್ ನೂತನೆ ಸ್ತರೆ ನೇಷ್ಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮೈ ಮಾಸಸ್ಯ ಏಕತ್ರಿಂಶತ್ ದಿನಾಂಕೆ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮೆ ದೇಶ ವಿದೇಶಸ್ಥ ಜನೈಃ ಸಹ ವಿಚಾರ ವಿನಿಮಯಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಇದಂ ಹಿ ಮಾಸಿಕಸ್ಯ ರೇಡಿಯೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ಚತುಸ್ತ್ರಿಂಶೋತ್ತರೈಕಶತತಮಂ ಸಂಸ್ಕರಣಂ ಭವಿಷ್ಯತಿ. ಜನಾಃ ನಮೋ ಆಪ್ ಇತಿ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೆ ಮೈ GOV ಓಪನ್ ಫೋರಂ ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ಚ 1800011780 ಅನೇನ ದೂರಭಾಷ ಸಂಖ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮೇನ ಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ವಿಷಯೆ ಸ್ವೀಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾಂ ದಾತುಂ ಶಕ್ನುವಂತಿ. ಆಗಾಮಿ ಸಂಸ್ಕರಣಾಯ ಪರಾಮರ್ಶಾಃ ಅಸ್ಯ ಮಾಸಸ್ಯ 39 ದಿನಾಂಕ ಪರ್ಯಂತಂ ಸ್ವೀಕೃತಾಃ ಭವಿಷ್ಯಂತಿ. ಹೊರ್ಮುಜ್ ಜಲಸಂಧ್ಯಾಂ ವಾಣಿಜ್ಯಿಕ ನೌಕಾಸು ಕೃತಂ ಹೊರ್ಮುಜ್ ಆಕ್ರಮಣಂ ಅಸ್ವೀಕಾರ್ಯಂ ಇತಿ ಕಥಯನ್ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರಸಂಘೆ ಭಾರತಸ್ಯ ಸ್ಥಾಯಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಪರ್ವತ ನಿನಿ ಹರೀಶಃ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ನಾಗರಿಕ ನೌಕಾ ಚಾಲಕಾನಾಂ ಲಕ್ಷೀಕರಣಂ ತಥಾ ನೌವಹನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಸ್ಯ ಬಾಧಾ ಕೇನಾಪಿ ಪ್ರಕಾರೇಣ ನ್ಯಾಯೋಚಿತಂ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಸಹ ವೈಶ್ವಿಕ ಊರ್ಜಾ ಆಪೂರ್ತಿ ಪ್ರವಾಹಸ್ಯ ಸುರಕ್ಷಾ ವಿಷಯ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಷದ ವಿಶೇಷ ಸಭಾಯಾಂ ಭಾಷಣ ಕುರ್ವನಾಸೀತ್. ಶ್ರೀಹರಿಸಸ್ಯ ಏಷಾ ಟಿಪ್ಪಣಿ ಓಮಾನ್ ತಟಸ್ಯ ಸಮೀಪೆ ಭಾರತೀಯ ಧ್ವಜಯುಕ್ತಾಯಾಂ ವಾಣಿಜ್ಯಿಕ ನೌಕಾಯಾಂ ಜಾತಸ್ಯಾಕ್ರಮಣಸ್ಯ ಕತಿಪಯ ದಿನಾನಂತರಂ ಆಗತ. ಪ್ರಿಯಾಃ ಶ್ರೋತಾರಃ ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। केन्द्रीय गृह सहकारिता मन्त्री अमित शाहः एआई तथा डीप टेक इत्येतौ भविष्यस्य अर्थव्यवस्थायाः मुख्य स्तम्भौ इति वर्णितवान्। अद्य गुजरातस्य अहमदाबाद नगरे मिलियन माइंड्स टेक पार्क फेज वन तथा ग्रैमी सिटी कैंपस इत्येतयोः उद्घाटनं कुर्वन् सः अवदत् यत् भारतं विश्वस्य प्रत्येकस्मिन् उदयोन्मुख क्षेत्रे अग्रणी अभवत्।
2: आने वाले 25 साल में जो सेक्टर विश्व की अर्थनीति को, विश्व के अर्थतंत्र को दिशा देंगे, वो सभी क्षेत्र में आज भारत फाउंडर बनकर अपनी मजबूत उपस्थिति को दर्ज करा रहा है और यही बता रहा है कि भारत का भविष्य बहुत सुनहरा है। एआई और डीप टेक के जो भविष्य है, इसके लिए इसके जैसे टेक पार्क बहुत बड़ा काम भी करेंगे और इसको आगे भी बढ़ाएंगे।
0: केन्द्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी अवदत् यत् भारत देशेन एकस्मिन्नेव दिने 4.6 गीगावाट परिमिता अभिलेखीय उच्च विद्युत आवश्यकता सफलतया पूरिता। एकस्मिन् निजी आंग्ल समाचार पत्रेण सह वार्तालापे श्रीजोशी महोदयः उक्तवान् यत् विद्युत आवश्यकतायाः प्रायः 33% नवीकरणीयोर्जा स्रोतैः पूरितम्। तेनोक्तं यत् भारतस्य विद्युत संरचना अधुना अधिका सुदृढा, भविष्याय च सज्जा अस्ति। मन्त्री अग्रे उक्तवान् यत् एतत् परिवर्तनम् ऊर्जा क्षमतायाः तीव्रविस्तारं, विद्युतिकीय सुदृढीकरणं तथा च राष्ट्रस्य विकासपथे स्वच्छोर्जायाः वर्धमानं योगदानं प्रदर्शयति। त्रिवेन्द्रम् न्यूदेल्ही राजधानी एक्सप्रेस रेलयानस्य पृष्ठभागे जातस्य अग्निकाण्डस्य उच्चस्तरीयान्वेषणस्य आदेशः रेलमन्त्रालयेन प्रदत्तः। अद्य प्रातः प्रायः 4:45 कोटा संभागस्य नागडा क्षेत्रस्य समीपे त्रिवेन्द्रम् न्यूदेल्ही राजधानी इत्यत्र एकः गार्डकोचः, एकः एसी थ्री टियर इत्येतयोः द्वयोः कोचयोः अग्निप्रकोपः अभवत्। मन्त्रालयः अवदत् यत् कोचमध्ये सुरक्षा व्यवस्थायाः तत्क्षणमेव कार्यं कृतम्, रेलयानं च स्वयमेव स्थगितम्। रेलचालकदलेन तत्क्षणमेव प्रभावितौ उभौ कोचौ पृथक् कृतं तथा च अस्यां घटनायां यात्रिणः क्षतेः कापि सूचना नास्ति। विश्वस्वास्थ्यसंघटनेन इबोला महामार्याः घोषणा कृता। कांगो लोकतांत्रिक गणराज्य तथा युगांडा देशयोः प्रसृतं कोरोना विषाणोः प्रकोपं अन्तर्राष्ट्रिय स्तरे सार्वजनिक स्वास्थ्य आपत्कालरूपेण घोषितमस्ति। विश्व स्वास्थ्य संघटनस्य महानिदेशकः टेड्रोस अधानोमा घेब्रेयसस इत्यनेन 300+ संदिग्ध प्रकरणानां तथा 88 मृत्यूनां विवरणानन्तरं एषा निर्णयः प्रदत्तः। डब्ल्यूएचओ संस्थया सामाजिक अन्तर्जालीय पटले प्रकाशिते सन्देशे स्पष्टतया उक्तं यत् अयं प्रकोपः कोविड 19 इव वैश्विक महामारी आपत्कालस्य श्रेण्यां नागच्छति तथा च अन्तर्राष्ट्रिय सीमाः न निरोधव्याः इति परामर्शः अपि प्रदत्तः। स्वास्थ्य अधिकारिभिः उक्तं यत् अयं प्रकोपः इबोला विषाणोः दुर्लभेन बंडिबुग्यो प्रभेदेन सम्बद्धः अस्ति, यस्य कृते अधुना किमपि स्वीकृतम् उपचारः उपलब्धः नास्ति। इबोला रोगः शरीर द्रव संस्पर्शेन प्रसारं करोति तथा च गभीरां, प्रायः प्राणघातिनीं च व्याधिं जनयितुं शक्नोति। बैडमिंटन क्रीडायां भारतस्य श्रेयांसी वाल्लिसेट्टी इत्येषा बाबूजी चाइना मास्टर्स स्पर्धायां महिला एकल क्रीडायां रजत पदकं विजितवती। अद्य नेपाल देशीया पर्वतारोही कामी रीता शेरपा इत्येषा 32 माउंट एवरेस्ट शिखरम आरुह्य